0: हरजिंदर सिंह तेजा के स्वर में अभी आप सुन रहे थे भजन। इसी के साथ सुगम संगीत का ये कार्यक्रम यहीं समाप्त करते हैं। प्रस्तुति आकाशवाणी के ग्वालियर केंद्र की थी। ये आकाशवाणी मध्य प्रदेश है।
1: एनसीईआरटी का प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी इंदौर से प्रसारित हो रहा है शाम 6 बजे।
2: मालवा की शान
3: आकाशवाणी इंदौर से आप सुन रहे हैं सदाबहार फिल्मी गीत।
2: तो सुनते रहिए मालवा की शान आकाशवाणी इंदौर।
4: अरे रेवती ताई, या रविवारी आपल्याला उज्जैनला चलायचं आहे, तयार रहा बरं का?
5: मी नाही येऊ शकणार।
4: अरे आपल्याला सकाळी चलायचं आहे, काय त्रास आहे त्यात?
5: रविवारी सकाळी रेडिओवर मराठी कार्यक्रम येतो 10:30 वाजता, तो मी नक्की ऐकते, तो कधी सोडत नाही।
4: असं का? अरे पण आता आपल्याकडे मोबाईल आहे आणि रेडिओ आता मोबाईलवर सुद्धा ऐकता येतो।
5: अरे वा, हे तर खूपच छान, मग मी नक्की येणार।
4: तर मोबाईलवर ऍप न्यूज ऑन AIR डाऊनलोड करा आणि त्यावर ऐका
5: मराठी कार्यक्रम।
4: तर नक्की ऐका प्रत्येक रविवारी सकाळी 10:30 वाजता
5: मराठी कार्यक्रम।